0: ಆದಿತ್ಯವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ನಿಮ್ಮ ರೇಡಿಯೋ ಕುಂದಾಪುರದಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ ಕತೆ ತಪ್ಪದೆ ಕೇಣಿಯಕ. ರೇಡಿಯೋ ಕುಂದಾಪುರ 89.6 FM, ಇದು ಕುಂದಕಂಠಗಳ ಪ್ರಕೃತಿಯ ಸ್ವರ.
1: ढोल है ए जी, हम न कहते थे कि दुनिया ढोल है, और तुम समझते थे कि बेटा गोल है. समझे मामा? कहता हूँ काहू सच के झूठ की आदत नहीं मुझे. कहता हूँ सच के झूठ की आदत नहीं मुझे. मैं जाने मन